ताकत आली ताकत जमी ताकत झाला आमचं ताकत झोपी ताकत आधी घेणे ताकत नाक ताकत जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जमी ताकत नाक नाक जम धारिता झग धारिता झन झाले कोकू धारी दाखवून धारी घेणे ताकत धारिता झग धारिता झन झाले कोकू धारी दाखवून धारी घेणे जम धारी जग धारी दाखवून दाखवून ताक झंड ताक झुंड ताक झंड ताक जम धारी जग धारी झाले झाले